होजाउन सा समुदाय श्रोताळो सारंग 107.8 मेगाहर्ट्झ होजाउन सा रंगरंग गाळचिनी आणि या कोंगणी प्रसारात मोगाच्या नावान तुमका सर्वांक मोगाचो स्वागत. वोट दिवच्या पहिले नमस्कार, वोट दिल्या उपरांत वोट उपकार. हे जाऊन आसा तर राजकीय मुखेल्यांचे व्हड व्हड मनशाच्या जिबेर गळचे सामान्य सप्त फकत उतरांक सीमित, पूण कार्यान तेंची वाड आसना. हांगासर ती नमस्कार म्हणतात. तर हे पद आता आम्ही ऐकूया.

होजाउन सा समुदाय सोतालो सारंग 107.8 मेगाहर्ट्ज जाउन सा रंग रंगालचनी आणि या कोंगणी प्रसारात मोगाचनो तुमका सर्वांक मोगासो स्वागत. वोट दिवच्या पहिले नमस्कार, वोट दिल्या उपरांत वोट उपकार. हे जाऊन आसात राजकीय मुखेल्यांचे वडवड मनशाच्या जिबेर गळचे सामान्य शब्द. फकत उतरांक सीमित पूण कार्यांक तेंची वाड आसना. हांगासर ते नमस्कार म्हणतात. तर हे पद आता आम्ही ऐकूया.

कालकरांडांक व्हर पेटलो. देवा सकळाल घरांत तूं कसन सांगचें, सकळाल रडणे रडणे आमकां आजो बापमा मो करता तांची, तांणी वताचे आमी कश्यांक रापचें, तांकां रान्नां तूं कांय खावच्या मेळना वागान सिमान केल्यार म्हूण सकळे दुख्ख कोरणूक सूर केलें. कसलें उपाय ना तिणें रायल आज्ञा न्हय हांवें सकळांनी मालगडे मानतारे आज्जो आज्जेक खांद्यार बसोन रान्नां वचून सोण आयलींची. तशींच एक घरांत एक मानतारो बापूसो आनी ताका एक पोतू आशिल्लो. दोगांय बारीक बारीक प्रिती आशिल्लींची. बापसूक रान्नांत सोणान आसल्यार पुताक कारागृह घालताच म्हणून कसलेय उपाय ना तिणें पोतू बापसूक खांद्यार बसोन रान्नांक भार सरलो. ते मानतार्यान वत वताना रुक्काच पालो काडून सकाळ घालत आशिल्लो. रान्नांत पावली सतान पुतान बापसूक सकाळ देवन मनांत छे देवा येद्दी व्हड रान्नांत हांव कशें रापतलो, पोटाक ना वाग शिवंक खातलीची म्हणून लेखून दोळ भरून आयले. जाल्यार हे खंयचो विशय मनांत भरनाशी मानतारो पुताक चरडा तुका घरा वाट चुकत म्हणून हांवें येतना रुका पाले वाटेर घाल्याची. तें पळोवन घरा बस पुता म्हणलें आयकून पुताक रडणी चड सुख जायनी. आना तुका हांवें ह्या रान्नान सोडल्यार देव म्हाका मेचो ना, म्हाका कसलेय कश्ट येवो हांव तुका घेवन वता म्हूण खांद्यार बसून परत घरा कडेन आयलो. घरा माळ्यार मंतऱ्याक बसून ताग्यान खाण जेवण न्हाण पुराय गपचीप करून थंय वेवस्था केली. हें पिशेपण रायाक ग्रा सरकी देवाल श्राप की म्हूण कळना, वायट केलेल्यांक चांग जातवें वय की न्ही. रायाल बायलेक पोट्टा दूख सूर जाली, आहार घेना तिले पुराय वंक करून वता. परगामचे गांवचे बुद्वंत वैद्यान आपोवन वखद केल्यार कांय गूण मेळ्ळी. मंत्रवाद आपोवन सकळ मंत्र तंत्र जालें, जाल्यार खंयचेय उपचारान राणी सवकी जायनी. दिवस पस दिवस चड जावन तीण वांचे दिसना म्हूण वैद्यान पुराय सांगलें. मिगेल बायलेक वखद दिवन कोण सवकी करतकी तांकां मिगेल अर्द राजे दिता म्हणून कुडले डांगूर पेटूं सांगलें. माळ्या बशीन मानतार्याक डांगूर आयकून पुता पयलें. पळय पुता गुड्ड्यारी आशिल्ले वखदा झड्ड्याचें नांव सांगून ते हाणू कसाय करून रायाल बायलेक व्हरून दी म्हूण सांगता. प्रती दिवस तो कसाय पितची दिवस पस दिवस राणी सवकी जाता, खेल्लो लहर जिणून जाता. स्वल्प दिवसान पूर्ण सवकी जाली. रायान कसाय दिलेलो ताका आपोवन तुका हें वखद कोण सांगिल्लें म्हूण निमगिता. राया हां वखदाच विशय सांगता जाल्यार मागीर म्हाका कारागृहांत घालका म्हणटा. पळय राया म्हाका अन्नाक रान्नान सोडूंक मन ना अशी हांवें घरा माळेर बसयलो. तुमगेलो तो डांगूर आयकून अन्नान म्हाका कसाय कशें करचें म्हूण सांगलें. म्हणटची म्हाका न्ही शिक्ष दिवका म्हणालो. हें आयकून रायाक पश्चाताप दोळ भरून आयले आनी म्हणालो तुका शिक्ष दिवची फुडें म्हाका देवान शिक्ष दिल्या. आनी मुखारी मंतऱ्यांक रान्ना पेटोवच्या ना, तांकां घरांत चंद कोन पळोवका म्हूण मिगेल कळिता आयलें. तुका अर्द राजी दिता म्हणून सांगून सन्मान करून ताका पिटयता. चेडू बाळान आयकिल्ली न्हू तुमी ही काणी, मालगड्यांक प्रितीन पळयाची तांकां प्राय चड जाल्ले निमित्त तांकां मस्त अनुभव आसा. रीत रिवाज चांग संस्कार वगत आसा. काणी आयकली सकळ आयकलेल्यांक देव सर्विशान बरें करूं.

स्थळ उमाळो शिध प्रसार येस मंगळारा जुलयच्या 28 तारखेर सकाळी दाताव इकरा वरांगडा सर आमचे संगी हजर असा मनीस कीत फुटाडो राष्ट्रीय खेळगाडी आणि नट ताजे संगी उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरा नका थाळो उमाळो शिध प्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM ही

थाळो उमाळो शिद प्रसार येस मंगळारा जुलयच्या 28 तारखेर सकाळी दाताव 11 वरां म्हणा सर आमचे संगी हजर असा मनीस कीत फुटाडो राष्ट्रीय खेळगाडी आणि नट ताजे संगी उलोंग फोन करा 6364204949 संख्या ऐकोंक विसरा नका थाळो उमाळो शिद प्रसार